0: आसुची हजुर आओ बेटी।
1: हे जगन्नाथ मो पछे पतित हुए प्रभु हेले हेले जवन तुमको स्पर्श न करू।